श्रोते हो, सुप्रभात, नमस्कार। एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज शुक्रवार, भारतीय सौर 12 आषाढ, शके 1948, दिनांक 3 जुलै 2026। श्रोते हो, पहाटेचे 5:57 झाले आहेत। आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत। ऐकूया मंगलध्वनी।

श्रुदेव एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र समाचार सहक्षेपित करत आहोत.

0: जीवनात अशा प्रकारचे अनुभव कित्येक वेळेला येतात. खूप वरवरच्या वाटणाऱ्या गोष्टी अनावधानाने आपल्या हातून होणाऱ्या चुकाची बोचणी आपल्याच मनाला कुठेतरी असह्य करते. नको त्या वेळी नको ते विचार येतात, विषय कुठलाही असो. आपल्याला ही जी विचारांवर विचार करण्याची सवय लागलेली आहे ना, त्या चक्रव्यूहात आपण अडकत जातो आणि इच्छा नसताना आपल्या हातून चुका किंवा धांदरटपणा होत राहतो. हा विचारांचा गुंता सोडवण्यासाठी आणि सरावाने गुंता होऊ नये यासाठी सजगतेनं पावलं उचलायला हवीत. सजगता म्हणजे वर्तमानातल्या क्षणाकडे लक्ष देण्याचा सराव आणि ते सुद्धा हेतुपूर्वक, तसंच जजमेंटल न होता. आपल्या मनात येणारे विचार चांगले की वाईट, सकारात्मक आहेत की नकारात्मक, याचा विचार न करता विचारांवर किंवा भावनांवर लक्ष ठेवायचं. शास्त्रशुद्ध अभ्यासातून हे सिद्ध झाले की सजगतेमुळे आपण आनंदी आणि यशस्वी जीवन जगू शकतो. हा एक सराव आहे. हा सराव तुम्ही कुठेही आणि कितीही वेळा करू शकता. एक छोटंसं उदाहरण घेऊ. ऑफिसमध्ये वाद झाला की त्याचे पडसाद घरी उमटतात, आणि घरात वाद झाला की त्याचा परिणाम ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना जाणवतो. तेच ते विचार सातत्यानं डोक्यात राहिले की वड्यावरचं तेल वांग्यावर निघतंच. आता याच घटनेकडे सजगतेने विचार करून पाहू. ऑफिसमध्ये किंवा कुटुंबात वाद झाला तर नंतर आपण आपल्या विचारांना जाणीवपूर्वक शांत करण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याच विचारांना किंवा भावनांना एका त्रयस्थ नजरेने बघण्याचा प्रयत्न करा आणि मनाला सांगा, माझ्या मनात जे काही आलंय तो एक फक्त विचार आहे, तो जसा आला तसा जाणारही आहे. याची खूणगाठ मनाशी पक्की बांधा, त्यामुळे मनाचा तोल ढळणार नाही आणि वड्यावरचं तेल वांग्यावर निघणार नाही. तुम्ही संपूर्ण घटनेकडे शांतपणे पाहिल्यामुळे तुम्हाला एक प्रभावी तोडगाही मिळतो किंवा एखादा चांगला निर्णय घेऊ शकाल. नेहमी लक्षात ठेवा, शांत आणि खंबीर मनाने घेतलेला निर्णय हा नेहमीच यशस्वी ठरतो, परंतु भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकूही शकतात. प्रत्येक वेळेस आकाश निरभ्रच असतं असं नाही. कधी कधी काळे ढग येतात, चारही बाजूनी अंधारून येतं, परंतु प्रत्येक वेळेस ते बरसतात असं नाही. कधी कधी ते तसेच पुढे निघून जातात. अगदी तशाच प्रकारे सजगतेने आपल्या नकारात्मक विचारांचे साचलेले मळब अलगदपणे दूर सरतात आणि आपलं मन पटल पुन्हा निरभ्र होतं. एकदा शांतपणे विचार करा. प्रत्येक नकारात्मक विचारांवर त्वरित प्रतिक्रिया देणं खरंच आवश्यक आहे का? सजगता तुम्हाला तुमच्याच वर्तमानाच्या क्षणाला अनुसरून काम करण्याची प्रेरणा देते. वर्तमान क्षण भरभरून आनंदाने जगायला शिकवते. त्या क्षणाला न भविष्याची चिंता असते, न भूतकाळांच्या आठवणी असतात. असतो तो फक्त तुम्हीच आणि तुमचा वर्तमान काळ. बस तुम्ही जेव्हा सजगतेने वर्तमान काळात असता तेव्हा कोणत्याही विचारांवर विचार करायची सवय लागत नाही. तुम्ही अब्सेंट माइंड नसतात तर प्रेझेंट माइंड असतात. या सजगतेचा सराव केला की आपल्या विचारांवर आपण ताबा ठेवू शकतो. विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्याची क्षमता आपल्यात येते. सोपं नाही पण अशक्यही नाही.
1: सजगता याविषयी राजश्री मिरजकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले. याबरोबरच चिंतन कार्यक्रम समाप्त होत आहे. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ऍपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिवंदना, भक्ती संगीताचा कार्यक्रम.
0: शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्तीरसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर.

तुकाराम यांची अभंग रचना आता आपण ऐकली. संगीत श्रीधर फडके यांनी दिलं होतं. भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया संजीवनी बेलांडे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली प्रवीण दवणे लिखित भक्ती रचना आता ऐकूया.

श्रुदेव मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. रवींद्र साठे यांच्या भक्तिमय स्वरात अरविंद आगाशे यांची रचना आता आपण ऐकत आहात. संगीत अप्पा वढावकर यांनी दिलं आहे.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संत तुकाराम यांची अभंगरचना श्रुतेवा आता आपण ऐकत आहात. संगीत रवींद्र खासनीस यांचं आहे.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची रचना आपण ऐकली. संगीत आशिष मुजुमदार यांचं होतं. या रचनेबरोबरच आजचा भक्तिवंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो आजच्या प्रसारणात 6:40 कृषी सल्ला या कार्यक्रमात दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष जाणून घेऊ शकाल. सकाळी 7:00 देशभक्ती गीत रचना आपण ऐकू शकाल. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. आजच्या प्रसारणात 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो आजच्या प्रसारणात 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण

0: ऐकू शकाल. 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रुदेव आज सकाळी 9 ते 10 या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता प्रसारित होईल. 10:30 भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 25 आपण ऐकू शकाल. लेखन केलं आहे आशा बगे यांनी आणि अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. आज सकाळी 10:45 नवसाक्षरांसाठी लोकजागर कार्यक्रमातून आपण ऐकू शकाल आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळा याविषयी अर्चना रेवंतवार यांचं भाषण. संकलन आणि निवेदन नम्रता वावळे यांचं आहे. 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम उमंग या कार्यक्रमाचे प्रायोजक NCERT. श्रुदेव आज सकाळी 11:30 आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित होईल. दुपारी 12 वाजता महिलांसाठी वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज दुपारी 1 वाजेपासून सायंकाळी 5:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र आणि 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:00 विविध भारती सेवेचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 आजचं विधिमंडळ आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. शेतकरी बंधू भगिनींसाठी आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल. 8:15 विविध भारती सेवेचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. समाचार संध्या हिंदी बातमीपत्र आज रात्री 8:45 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रुदेव रात्री 9 ते 11 या वेळेत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र अनुक्रमे सहक्षेपित करू. श्रुदेव आज रात्री 11:10 आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा समाप्त होईल. आपण ऐकताय FM बँड 101.1 MHz आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 6:40 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार या विषयीचा कृषी सल्ला. दुभत्या गायीच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादन व दर्जा दोन्हीमध्ये सुधारणा होते. जी गाय 15 ते 20 लिटर दूध देते ती तिच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चाच्या 38% खर्च शरीर पोषणासाठी तर हेच प्रमाण 35 ते 40 लिटर दूध देणाऱ्या गायीमध्ये 23% इतके आहे. म्हणूनच जास्त दूध देणाऱ्या कालवडींचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जनावरांची उत्तम प्रजनन क्षमता आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन याची सांगड घातल्यास पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन घेणे शक्य आहे. डेअरी व्यवसाय सुमारे 70% खर्च हा पशु आहारावर होतो. बऱ्याच वेळा हा खर्च कमी करण्यासाठी पशुपालक पेंड किंवा भुसा किंवा हिरवा कोरडा चारा असे दोन्ही पैकी एकच खाद्य जनावरांना देतात. यामुळे पोषण मूल्यांचे असंतुलन होऊन त्यांची कमतरता जाणवते. परिणामी दूध उत्पादन घटते. पोषण मूल्यांची कमतरता जास्त झाल्यास विविध आजार उद्भवतात. जनावरांच्या शारीरिक व्यवस्थेनुसार आहार व्यवस्थापनात बदल करावा लागतो.

0: पडी असताना गाभण काळात दुग्धपानाच्या काळात पोषण मूल्यांची आवश्यकता एकसारखी नसते. पोषण मूल्यांची योग्य निकड पूर्ण व्हावी म्हणून जनावरांच्या आहारात विविध टप्प्यांवर बदल करणे अमूलाग्र आहे. दूध वाढीसाठी समतोल आहार आवश्यक आहे. त्यांच्या आहारातील सुकी वैरण हिरवा चारा आणि पशु खाद्य यांचे प्रमाण शास्त्रीय रित्या ठरवावे. साधारणपणे 400 किलो वजनाच्या गायीला 12 किलो वजनाच्या 3% शुष्क आहार द्यावा. यामध्ये 1/3 भाग हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपात तर 2/3 भाग सुकी वैरण अथवा वाळलेल्या चाऱ्याच्या स्वरूपात द्यावा. जनावरांना प्रत्येक लिटर दुधासाठी 300 ते 400 ग्रॅम पशु खाद्य द्यावे. दूध पाण्याच्या टप्प्यानुसार थोडाफार फरकाने या आहारात बदल करावा लागतो. दुभत्या जनावरांच्या आहार व्यवस्थापनाची विभागणी प्रामुख्याने 5 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा 10 ते 12 आठवडे, दुसरा टप्पा 12 ते 24 आठवडे आणि तिसरा टप्पा 24 आठवड्यापासून गाय दुधापासून आटेपर्यंत. चौथा टप्पा भाकड काळ आणि 5वा टप्पा संक्रमण कालावधी विण्यापूर्वीचा 14 दिवसांचा काळ. अशा प्रकारे हे नियोजन करता येते. याबरोबरच दुभत्या जनावरांसाठीचा संतुलित आहार याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
1: मुळव्यात मुतखडा स्त्रियांच्या
2: कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकला. श्रोते हो, शेतकरी बंधू भगिनींसाठी हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 पर्यावरणविषयक माहिती देणारा कार्यक्रम परिसर आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी

ती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय, तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाहीये. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का

0: दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आता सुद्धा करत चाललोय. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचंय की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे पीएच टीडीएस सीओडी बीओडी असंच त्यांनी आणि काही मायक्रो न्यूट्रियंट्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतलाय. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात मायक्रोब्स असतात जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. डीओ डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स हायड्रोकार्बन्स पॅथोजन अनालिसिस आणि डीओ हा कंपल्सरीली असायला हवं ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं पण ते मेंटेन होतच नाहीये कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाइम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे

0: त्या प्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार, त्या सूक्ष्मजीवचं आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे, जो सर्वे, प्रिलिमिनरी सर्वे, आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचं आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते सीईटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन, एकच प्रोसेस मेथड आहे. त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 MLD पाणी सप्लाय होतोय, आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेले होते. तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं, आपला जो रॉ वॉटर आहे, जो सोर्स आहे आपला, तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे. कारण विसिनिटीला जे इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे, त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येतंय. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा, ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे, सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या, ते काही निघणार नाहीये. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे, तर आपण पॅथोजन अनालिसिस, कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे, पॅथोजन एलिमिनेशनसाठी का, कारण हे म्हणजे रोग पसरतात. त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. यानंतर
3: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आजचा सुविचार प्रथम ऐकूयात. अपकीर्ती जिवंत मनुष्याचा जीविताचा नाश करते. आज 3 जुलै. आजचा दिनविशेष याप्रमाणे. संत नामदेव महाराज 3 जुलै 1350 समाधीस्थ झाले. विचारवंत पत्रकार मामा परमानंद यांचा जन्मदिन 3 जुलै 1838. महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली 1852. आजच्याच दिवशी 1855 कायदे शिक्षणाचा भारतात प्रारंभ झाला. गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचाही आज जन्मदिन आहे. श्रोतेहो, दिनविशेष आता आपण जाणून घेतला. ऐकूया जाहिरात संदेश.
4: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
5: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
4: मोबाईल 94 23 13 87 89.
6: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
7: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
8: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज MIDC नांदेड. मोबाईल नंबर 90 75 55 56 11.
4: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
9: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: श्रुदेव पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांच्याकडून प्राप्त हरवलेल्या व्यक्तीविषयीचे निवेदन आता ऐकूयात. जणा भोसीकर, वय वर्ष 30, या नांदेड येथून हरवल्या आहेत. त्यांचा रंग गोरा, उंची 5 फूट, चेहरा गोल, केस काळे, नाक सरळ, अंगात लाल रंगाची साडी, लाल रंगाचे ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाची चप्पल आहे. उजव्या डोळ्याच्या भोवळीजवळ जुन्या जखमेची खूण आहे. जणा भोसीकर यांच्याविषयी आपल्याला माहिती असल्यास अथवा अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांच्याशी संपर्क साधून त्वरित माहिती द्यावी. पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांचा फोन क्रमांक कृपया नोंद करून घ्या, 024 62 26 13 64. फोन क्रमांक कृपया पुन्हा एकदा ऐका, 024 62 26 13 64. पोलीस स्टेशन भाग्यनगर यांच्याकडून प्राप्त हरवलेल्या व्यक्तीविषयीचे निवेदन आता आपण ऐकले. FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

0: उदित नारायण शंकर महादेवन महालक्ष्मी अय्यर आणि सहकाऱ्यांनी गायलेली, शंकर अहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेली, गीतकार समीर लिखित देशभक्तीपूर्ण रचना आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच देशभक्ती गीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. देशभक्ती गीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz. आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
4: ब्रँड न्यू ऑडिओ
0: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रीदेव पोलीस स्टेशन मुदखेड यांच्याकडून प्राप्त निवेदन आता ऐकूया. मुदखेड ते नांदेड रेल्वे पट्टीवर दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 8:30 सुमारास एक अनोळखी पुरुष रेल्वेसमोर येऊन धडक होऊन निधन पावला आहे. या अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन याप्रमाणे. अंगावर फुल बाहीचा पांढरा रंगाचा शर्ट, ज्यावर काळ्या फिकट रंगाचे पॅचेस, क्रीम रंगाची मळकट पॅन्ट, लालसर चॉकलेटी रंगाची अंतरवस्त्र, अंदाजे 35 ते 40 वर्षाचा, चेहरा डाव्या बाजूस अपघाताने मार लागलेला, उंची अंदाजे 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, उजव्या हाताच्या मनगटाजवळ आणि डाव्या पायाच्या पंजाजवळ काळा दोरा बांधलेला आहे. या मयताजवळ स्प्लेंडर मोटरसायकलची चावी आणि तुळशी माळ सापडलेली आहे. कमरेला गुलाबी आणि हिरवा गोंडा असलेला करदोडा आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असल्यास पोलीस स्टेशन मुदखेड यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. पोलीस स्टेशन मुदखेड यांचा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 92 20 25 60 1. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 92 20 25

7861। तसेच आणखीन एक मोबाईल क्रमांक 7744051375 77 74 05

0: आषाढ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता।
1: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा। नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. शेती तसंच गैरव्यावसायिक कामांकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क माफीचा सरकारचा निर्णय. राज्य शासनाकडून सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याची घोषणा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते VBG रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकामुळे शेती आणि कृषी संलग्न क्षेत्रात कार्यरत महिलांना कर्ज, पीक विमा, विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळणार आहे. तसंच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र मदत केंद्रे आणि तक्रार निवारण यंत्रणाही स्थापन करण्यात येणार आहे. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली असून स्वतःची शेतजमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधेयक सादर करताना सांगितलं. ते म्हणाले,
1: या विधेयकाच्या सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शेती संकल्पनेची व्याख्या ही अतिशय व्यापक आणि सर्व समावेश करण्यात आलेली आहे. पीक उत्पादनासोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, मासेपालन, मधमाशी पालन, वनोपज संकलन, उदाहरणार्थ तेंदूपत्ता, डिंकोळा करणे इत्यादी अशा सर्व उपयोगी साधनाचा यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे जमीन नसतानाही परंतु शेतीशी निगडीत कोणत्याही कामात गुंतलेल्या महिलेला महिला शेतकरी म्हणून या ह्याच्यातून एक मान्यता मिळणार आहे. या विधेयकामध्ये केलेल्या महिला शेतकऱ्यांची व्याख्या ही ग्रामीण वास्तवाशी सुसंगत असून शेती क्षेत्रातील महिलांच्या प्रत्यक्ष योगदानाला न्याय देणारे आहे.
0: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. हे विधेयक केवळ कायदा नसून महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला खंबीरपणे उभे ठेवणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या श्रम, सन्मान आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं त्या म्हणाल्या. हा कायदा लागू झाल्यानंतर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र, कृषीसाठी अर्थसहाय्य मिळणार असून एकल महिला शेतकऱ्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. या विधेयकावरच्या चर्चेत मंत्री पंकजा मुंडे, आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सुलभा घोडके, मनीषा चौधरी, श्वेता

0: महाले यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयकही काल विधानसभेनं संमत केलं. विधान परिषदेनं हे विधेयक यापूर्वीच संमत केलं आहे. शेती आणि गैरव्यावसायिक कामांकरता गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथले शिक्षक सुरेश बोरसे मारहाण आणि मृत्यू प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत लेखी निवेदनातून दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपींना अटक झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलेल्या अपहाराची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सोळंके, राजेश क्षीरसागर, अमित देशमुख यांच्यासह इतर सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी पाठक यांच्यावर कारवाई केल्याचं तसंच सदर रकमेची वसुली प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सुरू केल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. पॉलिटेक्निक अर्थात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 6 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ही मुदत काल संपणार होती, मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. 10 लाख रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल. दरवर्षी हा पुरस्कार आशा भोसले यांच्या जयंतीचं औचित्य साधून 8 सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल, असंही शेलार यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण VBGRAMJI योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. काल आंध्र प्रदेशात तिरुपती जिल्ह्यात झालेल्या या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना GRAMJI कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच GRAMJI पोर्टलचं उद्घाटनही झालं. या योजनेमुळे लाभार्थींना रोजगाराची हमी तर मिळेलच, शिवाय गावाचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: 5 साल में विकसित भारत GRAMJI योजना में 7.5 लाख करोड़ रुपया खर्चा होंगे, मतलब 5 साल में हर पंचायत को 2 करोड़ रुपया से ज्यादा मिलेंगे और ये पैसा ठीक से गांव में खर्च हो गया तो मजदूरों को रोजगार तो मिलेगा ही, लेकिन गांव की तस्वीर भी बदल जाएगी और वहां की जनता की तकदीर भी बदल जाएगी.
0: राज्यातही काल अनेक ठिकाणी या योजनेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. लातूर इथं घरकुल आणि सिंचन विहीर कामांचं ई मस्टर काढून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते योजनेच्या घडीपुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. जालना तालुक्यातल्या उद्वट इथं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते VBGRAMJI योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या 4 प्रमुख क्षेत्रावर या योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा काल हिंगोली जिल्ह्यात दिग्रस कराळे इथं मुक्काम होता. आज ही पालखी औंढा तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्काम करून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव जिल्ह्यातून विविध पालख्यांसोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना

0: सुरक्षित तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सूक्ष्म कृती आराखडा तयार केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: माझा सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही तुमच्या या तुमच्या आई वडील या आजोबा यांच्या 2002 मध्ये असलेला मतदार यादीचा तपशील काढून ठेवावे, ताकी जेव्हा बीएलओ येतील त्यांच्याकडे हा तपशील तुम्हाला देता येतील. गृहभेटी दरम्यान बीएलओ प्रत्येक मतदारांकडनं एन्युमरेशन फॉर्म म्हणजे ईएफ फॉर्म भरून घेणार आहे. त्याच्यासाठी सर्व मतदारांनी सहकार्य करावे.
0: धाराशिव जिल्ह्यात 1523 बूथ स्तरावरील कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून 152 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. बूथस्तरीय कर्मचाऱ्यांसोबत बूथस्तरीय राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. जिल्ह्यातल्या नागरिकांनी यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल आणखी 3 आरोपींना अटक केली. फरार आरोपी कपिल दहिया याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पाटणा इथून ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या 25 गावांमध्ये काल भूकंपाचे 2 सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. शेती तसंच गैरव्यावसायिक कामांकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क माफीचा सरकारचा निर्णय. आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते VBG रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. 7:20 झाले आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
3: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
4: ही गोष्ट आहे मनुष्याची, जिचं आयुष्य अक्षरशः एका बेड पुरतं मर्यादित झालं होतं. संपूर्ण 1 वर्ष सतत बेडवर असल्यामुळे तिचं वजन 120 किलो वरून थेट 130 किलो पर्यंत पोहोचलं. गुडघे पूर्ण झिजलेले, वाकडे झालेले, प्रत्येक हालचालीत असह्य वेदना. हळूहळू चालणं तर दूरच, तिचं बसणं सुद्धा कठीण झालं होतं. दिवसागणिक मनीषा व तिच्या कुटुंबियांचा आत्मविश्वास तुटत चालला होता. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तिला श्री गंगा हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं. तिथे ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागडे यांनी तिची तपासणी केली. वाढलेलं वजन आणि दोन्ही गुडघ्यांची अवस्था पाहता डॉक्टर विजय कागडे यांच्या सल्ल्याने मनीषाच्या कुटुंबियांनी नी रिप्लेसमेंट सर्जरीचा निर्णय घेतला. सर्जरी खूप चॅलेंजिंग होती, पण गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानामुळे तिच्या कुटुंबियांना नवी आशा मिळाली. या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी काप, कमी टाके आणि अधिक अचूकतेने मनीषाचे दोन्ही गुडघे एकाच वेळी बदलण्यात आले. काही तासांनी सर्जरी पार पडली. सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चमत्कार घडला. मनीषा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. एक पाऊल, मग दुसरं पाऊल आणि पाहता पाहता ती चालू लागली. त्या क्षणी तिचं हरवलेलं आयुष्य परत आलं. घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तिच्या डोळ्यातील नवी चमक हेच त्या उपचारांचं खरं यश ठरलं. योग्य वेळी घेतलेला निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ उपचारांमुळे मनीषाच्या थांबलेल्या आयुष्याला पुन्हा गती मिळाली.

0: श्री गंगा हॉस्पिटल मध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही तर प्रत्येक पावलागणिक नव्या आयुष्याची सुरुवात होते आणि जेव्हा विषय हाडं आणि सांध्यांचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच. ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागणे हाडं आणि सांध्यांच्या गुंतागुंतीच्या समस्येंवर आता अचूक निदान आणि अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्रीगंगा हॉस्पिटल शिवाजीनगर नांदेड.
1: श्रोतेहो, ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आत्ताच आपण ऐकला. हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रुदेहो, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे होणाऱ्या गंभीर पर्यावरणीय हानीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन साजरा केला जातो. हा प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी आणि तागाच्या पिशवी यासारखे टिकाऊ पर्यावरणपूरक पर्याय वापरण्यासाठी प्रोत्साहित करणारा असा आजचा दिवस आहे. श्रोतेहो, याच निमित्तानं आज सकाळी 10:45 लोकजागर या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळा याविषयी अर्चना रेवंतवार यांचं भाषण आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन नम्रता वावळे यांचं. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेलं आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: सर. शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?

0: आता केंद्र शासनात विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीची बियाणे मार्केटमध्ये आले नाही. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
1: बर,
0: अव्वाच्या सव्वा किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ अर्ध्या जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत. आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
1: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
1: बरं.
0: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूने बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीजोत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत, त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं. कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर. आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त, म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
0: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळं आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजे वगैरे वगैरे, त्यामुळं आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत, त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं, त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत.

0: आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असतंय ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात. त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेला आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बन ची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्याने करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय. 500 रुपयांमध्ये 10 टेस्ट होतात.
1: बरं,
0: इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्स मध्ये देतो.
1: म्हणजे ही स्वतः
0: टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोप उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
1: नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत, आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
0: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूनं दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे, त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
1: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉ मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

श्रुदेहो एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:40 झाले आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला बेला शेंडे यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली अश्विनी शेंडे यांची गीतरचना ऐकूया.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94 23 13 87 89.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
4: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, MIDC नांदेड. मोबाईल नंबर 90 75 55 56 11.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

गायिका आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकली. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. आपण ऐकताय कार्यक्रम भावगीत. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर बेला शेंडे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांची रचना ऐकूया. संगीत निलेश मोहरीर यांचं आहे.

श्रुदेव बेला शेंडे यांनी गायलेली अश्विनी शेंडे यांची रचना आपण ऐकली. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. भावगीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 8 वाजत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात सहक्षेपित करत आहोत.

0: ते देखील आपने वा
1: बसला अनोख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94 23 13 87 89.
5: गुडघे दुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे मणका विकार सायटिका लिगामेंट टियर फ्रोझन शोल्डर आमवात संधिवात हातापायांना मुंग्या येणे पॅरालिसिस AVN गाउट चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
7: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज MIDC नांदेड. मोबाईल नंबर 90 75 55 56 11.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
8: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजिराबाद नांदेड.

0: नुसरत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकली. संगीत नुसरत फतेह अली खान यांनी दिलं होतं. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीत कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 8:30 वाजत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक

आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसंच सदस्यांसाठीच्या प्रथा संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्यसेवा आणि बचाव पथकं आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15-27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून

0: अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 साठी पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रुदेहो FM बँड 101.1 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. तलत अजीज यांच्या स्वरात सूरज सुनीम लिखित गझल ऐकूयात. संगीत राजेश रोशन यांचं.

खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली लता मंगेशकर यांच्या स्वरात मीर तकी मीर यांची गझल श्रोतेहो आता आपण ऐकली. गझल गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR ॲपवरही उपलब्ध आहे. निदा फाजली यांची गझल ऐकूयात. उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल मनहर उदास यांनी गायलेली आहे.

लता मंगेशकर किशोर कुमार यांच्या युगलस्वरात गुलजार लिखित गझल आपण ऐकली. ही गझल राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती. याबरोबरच गझल गीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतेहो, गझल गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आता सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10 वाजले आहेत. गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

अलका याग्निक, कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली आज का गुंडा राज या चित्रपटातील गीतरचना श्रोते हो आता आपण ऐकत आहात. शब्दरचना समीर यांची.

श्रोतेहो, गीतशिल्प कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. कुमार सानू आणि याग्निक यांच्या स्वरातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मिलिंद यांच्या संगीतामध्ये चित्रपट होता आज का गुंडा राज. कार्यक्रमात यानंतर खुद्दार या चित्रपटातील गीत ऐकूयात. अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना राहत इंदौरी यांची आहे. अलका याग्निक कुमार सानू यांच्या स्वरातील हे गीत आहे.

श्रोतेहो, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे होणाऱ्या गंभीर पर्यावरणीय हानीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर 3 जुलै हा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन साजरा केला जातो. हा दिवस प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी आणि तागाच्या पिशवीसारखे टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पर्याय वापरण्यास प्रोत्साहित करत असतो. श्रोतेहो, याच अनुषंगानं लोकजागर आज सकाळी 10:45 या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळा, सजीव सृष्टी सांभाळा याविषयी अर्चना रेवंतवार यांचं भाषण आपण ऐकू शकाल. अवश्य ऐका कार्यक्रम लोकजागरण.

अभिजीत भट्टाचार्य आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंदराज आनंदे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत अन्नू मलिक यांनी दिलं होतं. सनम बेवफा या चित्रपटातील गीत ऐकूयात. लता मंगेशकर, विपिन सचदेवा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सावन कुमार यांची ही गीतरचना महेश चिनार यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

श्रुदेहो कुमार सानू यांनी गायलेलं श्रीमान आशिक चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आता समाप्त होत आहे. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर ही आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आहे. दहा वाजून 30 मिनिट झाले आहेत. प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक 25. अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं आहे.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन। अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी। ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन।
1: कॉलेजचं सभागृह तुडुंब भरलेलं। मैथिली आणि कीर्ती जोशी मिळून हॅम्लेटमधले काही प्रवेश सादर करत होत्या। पूर्ण स्तब्धता होती। हॅम्लेटच्या आईचा आणि हॅम्लेटचा प्रवेश,

0: मी असं काय केलं आहे? हॅमलेटची आई विचारते. तू तू काय केलंस? तू लग्नात घेतलेली शपथ मोडलीस. अ डीड दॅट ब्लर्स द ग्रेस अँड चार्म ऑफ मॉडेस्टी कॉल्स व्हर्च्यू हायपोक्राइट मेक्स मॅरेज व्हाउज एज फॉल एज डायसर्स ओथ्स.
1: मैथिलीचे स्पष्ट धारदार इंग्रजी उच्चार. पडदा पडताना टाळ्यांचा कडकडाट. विद्यार्थ्यांनी मैथिलीचे प्रवेश डोक्यावर घेतले. ती ग्रीन रूममध्ये मेकअप उतरवत होती तेव्हा कीर्ती जोशी म्हणाली, मैथिली एक मिनिट हा, माझा भाऊ आणि त्याचा मित्र तुला भेटायला आलेत. अगं पण हा सारा मेकअप. अगं असू दे, नंतर काढतो. तिचा हात धरून ओढत कीर्तीनं तिला नेलं. हा माझा भाऊ मिलिंद आणि हा त्याचा मित्र चेतन, चेतन राजवंशी. कॉंग्रॅच्युलेशन्स अप्रतिम, चेतन म्हणाला. अभिनंदन, कीर्तीचा भाऊ म्हणाला. त्यानं मैथिलीकडे पाहिलं आणि तो हसला. मुकुट काढला होता, त्यात कोंबून बांधलेले केस पाठीवर सुटलेले. हॅमलेटचा वेश अद्याप उतरायचा होता. मैथिली गोंधळली. तुमचे इंग्रजी उच्चार एकदम परफेक्ट. ते शेक्सपियरियन जुनं इंग्रजी आणि हे कॉस्ट्युम्स, त्या काळचा मस्त फील आला, चेतन म्हणाला. चहा आला, मग इतर लोकही आत घुसले. मैथिली पटकन ग्रीन रूम मध्ये जायला लागली तर तिचा हात धरून कीर्ती म्हणाली, अगं आपण सगळे मिळून जाऊ, मिलिंद सोडून देईल. गाडीत चेतन सारखा बोलत होता आणि कीर्तीही. मैथिली डोकं मागं टेकून स्तब्ध होती. तिची हॅमलेटची आत्ताची भूमिका, तो रंग अजून उतरला नव्हता. मध्येच मिलिंदनं विचारलं, तुम्ही को ड्रामा करू शकत होता, जास्त नॅचरल वाटलं असतं. मैथिली बोलली नाही तेव्हा कीर्ती म्हणाली, मैथिली मिलिंद काय म्हणतोय बघ ना. काय? काही नाही, हॅमलेटची

भूमिका एखाद्या मुलाला दिली असती तर? मला मलाच ती करायची होती, मैथिली म्हणून गेली. तिला या भूमिकेचं खूप आकर्षण होतं. दुसरी कुठलीही भूमिका तिला नकोच होती. शेक्सपियरची स्वगत, तुम्ही ते प्रसिद्ध स्वगत घ्यायला हवं होतं. टू बी ऑर नॉट टू बी, तुम्ही निवडलेल्या प्रवेशात तेवढं नाट्य नव्हतं, मिलिंद पुन्हा म्हणाला. मला तोच म्हणजे तेच प्रवेश करायचे होते, मैथिली म्हणाली. स्वगतांचाही वेगळा स्वतंत्र असा विचार होऊ शकतो. हो, होऊ शकतो ना, मिलिंद म्हणाला. डायरेक्शनही तुमचंच ना, चेतननं विचारलं. हो. टेरिफिक सेन्स आहे तुम्हाला, यापूर्वी केलं आहे? नाही, मैथिली म्हणाली. तुम्हाला इंग्रजीच नाटक का पण घ्यावंसं वाटलं? मराठीतही? मला शेक्सपियरच्या हॅमलेटमध्येच खूप क्युरिओसिटी होती म्हणून. मग? मैथिलीचं घर जवळ आलं. बस इथंच, मी इथून जाईन, मैथिलीनं कोपऱ्यावरच गाडी थांबवली. मैथिलीला घेऊन चेतनला हॅमलेट करावंसं वाटलं, पण मराठी अनुवाद. कीर्तीजवळ चेतननं म्हटलं आणि कॉलेजच्या लायब्ररीत कीर्तीनं गोष्ट काढली. मैथिली, चेतनचं एक चांगलं प्रपोजल आहे बघ तुझ्याकरता. माझ्याकरता? तिनं आश्चर्यानं विचारलं. हो, तो हॅमलेट करतोय मराठीतून. हॅमलेट? तेही मराठीतून? शेक्सपियरची भाषा, ती लय, हा हॅमलेटचा प्राण आहे. ते सोडून मराठीत काहीतरीच काय? तू पुरतं ऐकलं नाहीस, तुला ऑलिफिया करायची म्हणत होता. मी ऑलिफिया? मी नाही करणार. का? का पण? एकदा हॅमलेट केल्यावर मग? ऑलिफिया ही हॅमलेटची प्रेयसीच ना. मला नाही कुणाची प्रेयसी बियसी व्हायचं. कुणाची कोण म्हणजे दुय्यम भूमिका. मला ते कुणीतरीच असायला आवडेल ज्याचे संदर्भ सततच इतरांना असतील. कमाल आहे, चेतनचा ग्रुप फार वेगळा आहे. त्याच्यासोबत काम करणं हा अनुभवच आहे एक. प्लीज कीर्ती, मैथिलीनं विषय संपवला. रात्री 9 कीर्तीला घेऊन मिलिंद आणि चेतन मैथिलीकडे आले. मैथिली ओटा आवरत होती तो बाहेर आवाज आला. ती जायला लागली बाहेर तर आत्यानं टोकलं. अगं, अशी वेंद्रासारखी कशी जातेस? काय होतं? असं म्हणतच मैथिली बाहेर गेली. तुम्हाला मनवायला हे दोघं घेऊन आलो, चेतन एकदमच म्हणाला. मैथिली गोंधळली. का नाही म्हणता? मिलिंदनं विचारलं. पहा हा, हो म्हणायचंच नसेल तर तुमच्या दाराशी उपोषणालाच बसतो. चेतन हसतच म्हणाला. म्हणजे जेवून खाऊन? मैथिली थट्टेनं म्हणाली. मी मुळीच जेवून आलेलो नाही. हो, आणि मीही नाही, मिलिंद म्हणाला. मी खाऊन आले असले तरी मी जेवलेली नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीनिशी आला आहात तर? तयारीनं नाही, विश्वासानं, मिलिंद म्हणाला. तुम्ही माझा नाईलाज करता आहात, मैथिली म्हणाली. तिचा अर्धवट होकार ऐकून चेतन एकदम उठूनच उभा राहिला. आनंदानं म्हणाला. चला आता आपण आज बाहेर जेवायला जाऊ, सेलिब्रेशन म्हणून. सेलिब्रेशन कसलं? तुम्ही हो म्हणाल्याचं? हो, पण मी हो कुठं म्हणाली अजून? ती हसतच म्हणाली. हो म्हणणारच आहात, त्याचं हे ऍडव्हान्स जेवण. रिहर्सल रोज राहील? नाही, शनिवार रविवार 5:30 तुम्हाला सोडायला येऊ. कुठं राहील रिहर्सल? वरळीला, मिलिंदच्या सोसायटीत खाली एक हॉल आहे, तालमीला तो आम्ही वापरतो. वरळी म्हणजे लांब पडेल. सोडून देणार आहोतच, घ्यायला येऊ. चेतन एक काही बाकी ठेवत नव्हता. एक मिनिट, मैथिली म्हणाली. आत्या स्वयंपाकघरात कॉफी करत होती, तिला म्हणाली. आत्या, काय करू मी? अजून हो म्हटलं नाही मी. काय करू, करू की नको, हे आत्याला प्रथमच ती विचारत होती. स्वतः घेतलेला निर्णय फक्त सांगून टाकायचीच तिची आजवरची सवय. अगं, जा तू मैथिली, माणसं चांगली दिसतात. तुझ्यात गुण असतील म्हणूनच तर इथवर आलेत ना.

0: मैथिली ट्रे घेऊन बाहेर आली तो संजू बाहेरून आलेला. गोपाळरावही जेवून कुठेतरी गेले होते ते आले. मैथिलीनं नाईलाजानंच त्यांची ओळख करून दिली. अजून थोड्या वेळानं येते तर बरं होतं असं वाटलं. क्षणभर स्वतःच्या या असल्या वास्तवाची लाजही वाटली. मग कॉफी झाल्यावर तिनं आत्याला मुद्दाम बाहेर बोलवलं, ओळख करून दिली. सगळीजण मग तिला आग्रहानं जेवायला घेऊनच गेली. माझं जेवण झालं आहे हे मैथिलीला सांगूही दिलं नाही.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री पुराणिक यांनी.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आता आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाइश.
1: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.

0: घेण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत.
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
2: मला जाऊ द्यान घरी.
3: श्रोतो,
4: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा. भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.
5: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकजागर हा नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम.

0: के चलो।
1: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
2: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
1: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी।
3: कमरे में बंद हो।
1: मग या कार्यक्रमामध्ये सहभाग

0: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो। खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे। तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळा, सजीव सृष्टी सांभाळा याविषयी अर्चना रेवंतवार यांचं भाषण।
1: श्रोते हो, आज 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन, या दिवसाचा एक संकल्प करूयात। चला तर मग, प्लास्टिकचा वापर टाळा, सजीव सृष्टी सांभाळा। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन अधिकाधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायी बनले आहे। या बदलामध्ये प्लास्टिकचा मोठा वाटा आहे। हलके वजन, कमी किंमत, टिकाऊपणा आणि सहज उपलब्धता यामुळे प्लास्टिकचा वापर झपाट्याने वाढला आहे। आज आपल्या दैनंदिन जीवनातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात प्लास्टिकचा वापर होताना दिसतो। अन्न पदार्थांमध्ये पॅकेजिंग, पाण्याच्या बाटल्या, घरगुती वस्तू, वैद्यकीय साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळणी, सजावटीच्या वस्तू अशा असंख्य स्वरूपात प्लास्टिकचा वापर होत आहे। मात्र प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकट दिवसेदिवस गंभीर होत चालले आहे। विशेषत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्या हे आधुनिक काळातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय समस्यापैकी एक बनले आहे। या पिशव्या वापरण्यास सोयीस्कर असल्या तरीही त्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरतात। या गंभीर समस्येविषयी जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 3 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन साजरा केला जातो। हा दिवस केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो पर्यावरण संवर्धनाची जागतिक चळवळ आहे। या दिनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला जातो। आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाचा इतिहास आणि महत्व। आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाची सुरुवात पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पुढाकारातून झाली। झिरो वेस्ट युरोप, बॅक फ्री वर्ल्ड यासारख्या संस्थांनी या अभिनयाला जागतिक स्वरूप दिले। या संस्थांनी प्लास्टिक प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले। या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे।

प्लास्टिक पिशव्या आपण काही मिनिटांसाठी वापरतो, परंतु त्या नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे मानवाच्या क्षणिक सोयीसाठी पृथ्वीवर दीर्घकालीन संकट निर्माण होत आहे. हा दिवस आपल्याला पर्यावरण संरक्षणासाठी आपली भूमिका आणि जबाबदारी समजावून सांगतो. प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी समाजाला प्रेरित करणे हे या दिवसाचे सर्वात मोठे महत्व आहे. प्लास्टिक पिशव्या पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्लास्टिक हे कृत्रिम रसायन पासून तयार केलेले अविघटनशील पदार्थ आहे. प्लास्टिक पिशव्या जमिनीत टाकल्यानंतर त्या नैसर्गिकरित्या विघटन होत नाहीत आणि काही प्रकारच्या प्लास्टिकला विघटन होण्यासाठी 500 ते 1000 वर्ष लागू शकतात. प्लास्टिक पिशव्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. या पिशव्या जमिनीतील हवा आणि पाण्याचा प्रवाह रोखतात. परिणामी वनस्पतींच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही, त्यामुळे शेती

प्लास्टिक पिशव्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. या पिशव्या जमिनीतील हवा आणि पाण्याचा प्रवाह रोखतात. परिणामी वनस्पतींच्या मुळांना आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे शेती उत्पादनावरही विपरीत परिणाम होतो. याशिवाय प्लास्टिक कचऱ्यामुळे मातीतील सूक्ष्मजीवांचे अस्तित्व धोक्यात येते. मातीची नैसर्गिक रचना बिघडणे आणि परिसंस्थेचे संतुलन ढासाळणे पर्यावरणातील जैवविविधतेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. म्हणून प्लास्टिक हे पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. वायू प्रदूषण आणि हवामानात बदल. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या जाळून त्याचे विल्हेवाट लावले जाते, परंतु प्लास्टिक जाळल्यानंतर अत्यंत विषारी वायू निर्माण होतो. डायऑक्सिन, फ्लुरॉन आणि कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांसारखे घातक वायू वातावरणात मिसळतात. या वायूमुळे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात आणि त्यामुळे आपल्याला श्वसनाचे विकार, दमा, त्वचारोग, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. प्लास्टिक उत्पादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधनाचा वापर केला जातो. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढते. परिणामी जागतिक तापमानात वाढ होते आणि हवामानात बदल यांसारख्या गंभीर समस्या अधिक तीव्र होत आहेत. सागरी जीवन आणि जल प्रदूषणावरील भीषण परिणाम. आज संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय संकटापैकी एक म्हणजे सागरी प्लास्टिक प्रदूषण होय. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा नद्या, नाले आणि जलमार्गाद्वारे समुद्रात पोहोचतो. समुद्रातील कासवे, मासे, वेल, डॉल्फिन, सील, समुद्री पशुपक्षी, अनेक जीव प्लास्टिकच्या पिशव्यांना अन्न समजून खातात. प्लास्टिक त्यांच्या पचन संस्थेत अडकते आणि त्यामुळे त्यांना उपासमारी, श्वसनाचा त्रास आणि मृत्यूला सामोरे जावे लागते. समुद्रातील प्लास्टिकचे सूक्ष्म कण म्हणजे मायक्रो प्लास्टिक संपूर्ण सागरी अन्न साखळीमध्ये प्रवेश करत आहे. हे कण शेवटी मानवी अन्नामध्ये पोहोचत आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण हे केवळ पर्यावरणीय समस्या नसून मानवी अस्तित्वाची समस्या बनली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार सध्याची परिस्थिती कायम राहिली तर 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिकचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. वन्यजीवन आणि भटक्या प्राण्यांवरील परिणाम. भारतासारख्या देशामध्ये कचरा उघड्यावर टाकण्याची प्रथा अजूनही मोठ्या प्रमाणात दिसून येते. अनेक वेळा उरलेले अन्न प्लास्टिक पिशव्यामध्ये भरून रस्त्यावर किंवा कचरा कुंडीत टाकले जाते. तर ते टाकलेल्या कचरा कुंडी मध्ये गायी, कुत्रे, शेळे आणि इतर भटके प्राणी अन्नाच्या शोधामध्ये या पिशव्या खातात आणि प्लास्टिक त्यांच्या पोटात साचत जाते. त्यामुळे त्यांना अन्न पचन होत नाही आणि अखेरीस त्यांचा मृत्यू होतो. अनेक पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये गायींच्या पोटातून 30 ते 50 किलो प्लास्टिक काढल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. ही परिस्थिती मानवाच्या निष्काळजी वृत्तीमुळे होत आहे. मानवी आरोग्याला असणारा धोका. प्लास्टिक मधील रसायनामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. प्लास्टिक निर्मितीसाठी वापरण्यात येणारे बिस्केनॉल ए, BPA रसायन शरीरातील हार्मोन्सच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. संशोधनातून असे आढळून आले आहे की मायक्रो प्लास्टिकचे कण मानवी रक्त, फुसफुसे, यकृत तसेच आईच्या दुधामध्येही आढळले आहे. या रसायनामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात, जसे की कर्करोग, वंधत्व, हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा, हृदयविकार आणि रोग प्रतिकार शक्ती कमी होणे. यामुळे प्लास्टिक प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या बनली आहे. नागरी समस्या आणि नैसर्गिक आपत्ती. शहरी विभागात प्लास्टिक पिशव्यामुळे नाले आणि गटारे तुंबतात आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. परिणामे शहरे जलमय होतात. 2005 साली मुंबईमध्ये असलेल्या महापुरामागे ड्रेनेज व्यवस्थेमध्ये साचलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. याशिवाय प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करावा लागतो. नगरपालिकांना कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील उपाययोजना. प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी देशांनी कठोर कायदे लागू केले आहेत. आफ्रिकेतील रवांडा हा देश प्लास्टिक पिशव्यांवर संपूर्ण बंदी घालणारा आणि यशस्वीपणे ते अंमलात आणणारा देश म्हणून ओळखला जातो. बांगलादेश, केनिया, फ्रान्स, इटली, चीन, कॅनडा यांसारख्या देशांनीही प्लास्टिक वापरात निर्बंध

0: करून आणले आहे. मात्र कायद्यांसोबतच जनसहभाग, जनजागृती आणि पर्यावरण शिक्षण यांनाही तितकेच महत्व आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी अनेक पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध आहेत. कापड पिशव्या, या पिशव्या टिकाऊ, मजबूत आणि पुनरुपयोगी असतात. तागाच्या पिशव्या, ताग हा नैसर्गिक आणि पूर्णपणे विघटनशील पदार्थ आहे. कागदी पिशव्या, हलक्या वस्तूंसाठी कागदी पिशव्या उपयुक्त ठरतात. बांबू किंवा नैसर्गिक तंतूपासून बनवलेल्या पिशव्या, या पिशव्या पर्यावरणासाठी सुरक्षित असतात. विद्यार्थी, युवक आणि समाजाची भूमिका. पर्यावरण संवर्धनामध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम राबविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी काही गोष्टींचा अवलंब करावा. नेहमी स्वतःसोबत कापडी पिशवी बाळगावी. स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी व्हावे. वृक्षारोपण कार्यक्रम राबवावे. प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करावे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन आपल्याला पर्यावरणपूरक जीवनासाठी 5R तत्व शिकवते. नकार द्या, प्लास्टिक पिशव्यांना नकार द्या. कमी करा प्लास्टिकचा वापर, शक्य तितके कमी करा. पुनर्वापर करा. पुनर्प्राप्ती आणि दुरुस्ती. वस्तू टाकून न देता दुरुस्त करून वापरा. या तत्वांचा अवलंब केल्यास प्लास्टिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. थोडक्यात, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन हा केवळ एक स्मरण दिन नसून तो पर्यावरण संरक्षणाचा जागतिक संकल्प आहे. पृथ्वी ही मानवाला निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिकता आहे आणि सामाजिक जबाबदारी आहे. प्लास्टिक पिशव्याचा वापर कमी करून आपण पर्यावरण, वन्यजीवन, जलस्रोत आणि मानवी आरोग्य यांचे संरक्षण करू शकतो. शासनाचे कायदे, सामाजिक संस्था आणि जनजागृती मोहीम यांना नागरिकांचा सक्रिय सहभाग लाभल्यास प्लास्टिक मुक्त समाजाचे स्वप्न साकार होईल. चला, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. प्लास्टिकला करूया नकार, पर्यावरणाचा करूया उद्धार. कापडी पिशवी करूया वारंवार, हरित पृथ्वी घडू साकार. धन्यवाद.
1: श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आताच आपण आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळा, सजीव सृष्टी सांभाळा याविषयी अर्चना रेवंतवार यांचं भाषण ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: लोकजागर हा नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. लोकजागर हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्तीरसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.
2: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम. आता 11 वाजले आहेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग. या कार्यक्रमाचे प्रायोजक NCERT. ऐकूयात कार्यक्रम उमंग.

श्रोतेहो, आपण पाठवलेल्या पत्रपसंतीचा आता होतोय गीत रूपाने साक्षात्कार. आपकी पसंत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना प्रदीप भद्रेचा नमस्कार.

आपकी पसंद कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगावचं. यातली नावं याप्रमाणे दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, साणिका आणि गजानन घायाळ. जांभरुण तालुका अर्धापूर येथून जळबाजी सोनटक्के, सौ शोभाबाई, चिरंजीव कुलदीप, चिरंजीव शिवांश, चिरंजीव गणेश सोनटक्के. मुक्काम म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे रामराव बहिरजी जाधव, दत्तराव जाधव, रामप्रसाद नागनाथ, राजेश चंद्रकांत, मारुती जाधव आणि समस्त जाधव परिवार. मुक्काम पोस्ट बोरीखुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई राजे जाधव, सौ वर्षाताई वायाळ, चिरंजीव संचित वायाळ, चिरंजीव प्रथमेश देशमुख, चिरंजीव सोहम, कुमारी प्रणाली आणि कुमारी साणवी देशमुख, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन, बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि समस्त थोरात परिवार. या सर्व श्रोत्यांना भावणारं उदित नारायण, लता मंगेशकर यांच्या स्वरात रवींद्र रावल यांचं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं अनमोल या चित्रपटातील गीत आता ऐकूयात.

श्रोतेहो, आपण ऐकताय कार्यक्रम आपकी पसंत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपण पत्र लिहायचं आहे आणि त्यामध्ये आपलं गीत अवश्य आम्हाला लिहून कळवायचं आहे. त्यासाठी श्रोतेहो, पत्ता नोंद करून घ्या. कार्यक्रम आपकी पसंत द्वारा कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र नांदेड वसरणी नांदेड. पिनकोड क्रमांक 431603. पत्ता पुन्हा एकदा, कार्यक्रम आपकी पसंत द्वारा कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र नांदेड वसरणी नांदेड. पिनकोड क्रमांक 431603. आपण ऐकताय आपकी पसंत, श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ये दिल मांगे मोर या चित्रपटातील सोनू निगम अलका याग्निक यांनी गायलेलं गीत ऐकूयात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पत्र, मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो दस्तगीर, फैजन बी शेख, शाकेर इस्लाम बी शेख, बाबा करिश्मा शेख, सीमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर निलोफर शेख, तालुका बिलोलीचे चांदणी अय्यूब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, समतानगर नांदेड पावडेवाडी नाका येथून गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत प्रवीण, रामचंद्र सोनकांबळे, राधाबाई सोनकांबळे, स्वरूप आणि स्वरागिणी सोनकांबळे, मुक्काम खेरडा तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडके, नंदाताई बोडके, हनुमान सारिका सुरेखा कुमारी अरवी तणवी आणि समस्त बोडखे परिवार, वाकोडी तालुका कळमनुरीचे उत्तम जमदाडे, स्वराज जमदाडे, आत्माराम आसोले, ललिता आसोले आणि समस्त परिवार.

श्रोतेहो, आपकी पसंद कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR ॲपवर उपलब्ध आहे. विश्वभरामध्ये आपण आकाशवाणी नांदेड केंद्राच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून. आपकी पसंद कार्यक्रमात फना या चित्रपटातील शान कैलाश खेर यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत ऐकूयात. संगीत जतीन ललित यांचं आहे. पत्र पसंती याप्रमाणे जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, संजय, आशिष, पृथ्वीराज, कुमारी साध्वी, सौ लक्ष्मीबाई जोशी, सौ आशाबाई जोशी, भुजंगराव शिंदे, भाऊसाहेब हेवराळे, किशनजी आणि जमीलुद्दीन काझी. गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे.

तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल कृष्णा अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उंबरे, वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजय सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे, कोळी नांदेड येथून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार आणि साई गायकवाड, पी एस नावनकर आणि विशाल नावनकर, नलेश्वर नगर नरवेले इथून. या सर्व श्रोत्यांना भावणारं फना या चित्रपटातील गीत ऐकूयात.

फना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आपकी पसंद कार्यक्रमात यानंतरचं पत्र गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मीका बलविंदर बीरक जयदेव बीरक मीका बी

गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मेका बलविंदर बीरक जयदेव बीरक मेका बीरक यांचं, वंदना नगर इंदौर येथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खरसे ललिता नारायण खरसे गणेश कार्तिक खरसे संजना परी खरसे मालती स्वाती प्रयाग चौधरी, वसमत रोड परभणीचे रणजीत कारेगावकर कांचन कारेगावकर सृष्टी कारेगावकर आणि समरजीत कारेगावकर, पोफाळी जिल्हा यवतमाळचे जयराम सिंगणकर दिशांत कुमार वंदना धुळे अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार, मुक्काम पोस्ट वारंगा जिल्हा हिंगोलीचे पत्र प्रेषक पांडुरंग मोरे अश्विनी मोरे वैष्णवी मोरे आणि कुंडलिक मोरे, या सर्व श्रोत्यांसाठी गुलाम या चित्रपटातील कुमार सानू अलका याग्निक यांनी गायलेलं जतीन ललित यांच्या संगीतामध्ये गीतकार समीर यांची शब्दरचना ऐकूया.

मंचातून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप, केशव पटेल, रामनिवास अग्रवाल. बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक, प्राची आणि तणू करमरकर. मुक्काम जळगाव सोमनाथ, तालुका जिल्हा जालना इथून नामदेव भुतेकर, आशिष भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विन भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणे, तालुका बदनापूर इथून. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रुती हो कार्यक्रमात शेवटी कसम तेरी कसम या चित्रपटातील अनुराधा पौडवाल पंकज उदास यांनी गायलेलं कतील शिफाई यांचं गीत ऐकूयात. निखिल विनय यांच्या संगीतातील हे गीत ऐकण्यासाठी पत्र पटेल नगर मालोट पंजाब येथून रमेश कुमार जाजोरिया गीता राणे जाजोरिया गगनदीप बेबी आरजू जाजोरिया बीड शहर

0: श्रोतेहो, याबरोबरच आपकी पसंत कार्यक्रम संपवण्याची प्रदीपला अनुमती द्या. परत भेटूयाच, तोपर्यंत नमस्कार. श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद आत्ताच आपण ऐकला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठी वणित मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपण सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे? त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते? या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खरं तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड, त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे. त्याच्यामुळे थोडं थोडं काम या दृष्टीने केलं.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
0: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
1: प्लास्टिक प्रदूषण जे आहे, मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कंपोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे.
0: म्हणजे सुरुवात

0: ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
1: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
0: आलं असेल,
1: 500 वर्षापूर्वी पासून फार तर किंवा 300 वर्षापर्यापासून आलं असेल, तेव्हापासून
0: म्हणजे ते आहेच अजूनही,
1: अजूनही वातावरणात आहे. आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
0: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते.
1: होऊ शकत.
0: प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
1: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात पसर म्हणजे बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
0: उडत राहत,
1: आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
0: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
1: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी, प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाहीये.
0: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
1: पोटात गेलं प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखंच आहे, किंवा तर त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने सूक्ष्म असं म्हणता येईल. तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. मग आता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल, मोठं साईजनी असेल, तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं.
0: अच्छा, विघटन होताना.
1: आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे, हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक या कॅटेगरीमध्ये येतो.
0: अच्छा,
1: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं, जे कॉस्मेटिक्समध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियलमध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या झाकणांसारखं काही, हा म्हणजे झाकण तरी मोठंच झालं, 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा, प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक, म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
0: अच्छा,
1: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इन टू मायक्रो प्लास्टिक. मग ते अजूनही नॅनो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही, इतके छोटे छोटे त्याचे
0: कण
1: तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत, जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत, अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत.

0: आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत, हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे, इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो, हा एशियातला सगळ्यात मोठा कचरा जमा करायचं ठिकाण आहे. आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते, कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून, हा ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा, तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते, ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला धोकादायक आहे. याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात, पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून नेणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लिकेज वगैरे नसतं. आणि शिवाय कलरफुल असतं, म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे, काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो, त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे सायन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा, अशी कुठली
1: धातूची कुठल्याही
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना, कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला. तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा, तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्या
0: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायो प्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे. तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत,
1: ते विघटन होऊ शकतं.
0: ते विघटन होऊ शकतं, प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट युज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजे तसं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे, म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची बॉटल
1: विकत घ्यायला

0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हटलं, आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही घ्याय, मी पिशवी नेली नाहीये, तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर विरवणारच आहे, मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता
1: नक्कीच.
0: आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं, तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात, जे असे एका ट्रायंगल मध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी,
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे, त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा किंवा मग रियूज करा, की तुमचे जे प्लास्टिकचं जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिकपेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं, आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं, रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतो.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी
0: वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिकचा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा, किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे, तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: म्हणजे शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात, तर तुम्ही सांगू शकता की नाही शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाहीत, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा, त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. 100 एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता, त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं, किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते मेसेज जो

0: असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जातं. आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे, म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा, आम्ही त्याला रियूज नाही करू शकत, त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं. पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो.
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात. की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोज व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतीप्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलिस्ट
1: होऊ शकतो,
0: तो कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे आमची तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं. कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
0: आरोग्याला धोका नक्कीच आहे. म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोज होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात त्याच्यानी कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिक मुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
1: अच्छा,
0: तर रिप्रोडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे, ज्याच्यानी त्यांनी हे प्रूफ केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रो प्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच, म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच, ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रोडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण
1: वापरू
0: देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो, तर प्लास्टिक

0: बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याच्या पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाही आहे, अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं,
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहेत.
1: खर्ची काही आहे.
0: तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारं प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांटपर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांटमध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडलं आणि ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावरांच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहेत त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाहीये. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार
0: नाही देणार प्लास्टिकमध्ये रॅप करून नाही देणार मग मी कार्डबोर्डच्या बॉक्समध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण, अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठं खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत म्हणजे थालपीठं खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याचा 1/4 गव्हाचं पीठ,

0: दोन चमचा डाळीचं पीठ हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद तिखट मीठ ओवा तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली भाजी कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या. आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी दही किंवा लोणी त्यासोबत एक थालपीठ खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
1: नमस्कार. आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःचं सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी जगाच्या पोटासाठी त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग. आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदानं चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा

तेव्हा उदास उदास वाटे चिंब पावसात भिजावे येई मग उल्हास उल्हास अंग भिजले पावसाने मन भिजले आनंदाने ओले चिंब केले पावसाच्या सरीने भीर भीर वारा पावसाच्या धारा भीर भीर वारा पावसाच्या धारा मनाचा भिजला नाजूक कोपरा चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग रिमझिम पावसाने मन हे भिजले ग मन हे भिजले ग पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग जणू हिरवा शालू ल्याली ग जणू हिरवा शालू ल्याली ग इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग आणि गाती सप्तसुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर मधुर आळवीती गीत सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले ओसाड झालेली ही धरणी हिरवीगार झाली सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले चिंब भिजले आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात नद्यांमध्ये प्लास्टिक साचते परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि गटारीतून पाणी वाहून जात नाही जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होतो प्लास्टिकचा वापर बंदच केला पाहिजे पेपरच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे एखाद्याला गिफ्ट देताना पिशव्यांचा संच गिफ्ट दिला पाहिजे बुके ऐवजी बुक किंवा पिशव्या गिफ्ट दिल्या तर ते पर्यावरणासाठी अधिक सोयीचं होईल कधी कधी पावसाची संततधार चालू असते अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात त्यांना करमत नाही शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसवून पावसाला विचारतात पाऊस पावसा पावसा थांबशील का माझी विनंती तू ऐकशील का पावसा पावसा थांबशील का माझी विनंती तू ऐकशील का नको पडू इतका वाहून गेले माझे घर घरातले सामान त्यात होते एक दप्तर पावसा तुला कळत नाही का पिकं सारी वाहून गेली तुला दिसत नाही का पाहिजे तर रात्री तू पडून घे दिवसा मात्र तू विश्रांती घे नदीला आला महापूर झाडे घरे वाहून गेली माणसं सारी घाबरली मुलं तर रडत बसली

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता. प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? अरे वेड्या माणसा जरा ऐकशील.

का? प्लास्टिक वापरणं थांबवशील का? प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं. पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो. प्लास्टिक पिशव्या बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता. जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते. मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते. अरे माणसा, ऐकशील का? बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का? कापडी पिशवी नेशील का? चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा.

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे. पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं. उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमावण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमावलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं, म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही. आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्वश्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर

हिले समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या

लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील, स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे मग मला दे, ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते मनातून. या नृत्याची, या शृंगाराची तिला इच्छा नसते, पण नशिबाची लखतरं सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधच, पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा. कधीतरी वेळप्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं, तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे, त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभीर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद.

0: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
2: उदळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हुळहुळ.

0: मुळे माझे तुझ्या मनभर सरीवर सर।
1: बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफ एम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, महिलांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. दुपारचा 1 वाजत आहे. काही क्षणातच विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: बातमी केंद्र ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीन

0: एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये साणंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी

दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळवादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्याचं निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 2027 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत परिषदेचं आयोजन, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा इशारा आणि जागतिक योग दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा. यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत नुकतीच एक परिषद घेण्यात आली. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी असे 300 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. महत्वाची ज्योतिर्लिंग, शक्तीपीठ आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना एकात्मिक पर्यटन साखळीद्वारे जोडण्याची गरज आहे, असं भुवनेश कुमार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 पूर्ण झाली, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्णवर्ष ठरली आहेत. देशानं नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी इथं उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. या दोघांमध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे. त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर आपण उपोषण आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यासाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे, ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे, तसंच एक विषय एक अर्ज, माहिती मागवण्याचा हेतू सांगणं असे नियम घालण्यात आले आहेत. या विरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा 90वा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. 1965 आणि 1971 युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेला T-55 हा रणगाडा आता राळेगण सिद्धी इथं दाखल झाला आहे. त्याचं अनावरण 15 जून रोजी हिंद सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. हा रणगाडा पाहून आणि युद्धाच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर अण्णा हजारे भावूक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जॉगिंग ट्रॅक मैदानावर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसंच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांनी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, रिद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश होता. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: साथ होती है तो आपको ऐसा साथ कैसा होता है? क्योंकि जब लगातार बारिश हो तो कई बार ऊब भी होती है एक ही मौसम से, जैसे मुंबई में भी तकरीबन 4-5 महीने बारिश होती रहती है, तो बारिश की शुरुआत तो बड़ी सुखद लगती है लेकिन धीरे धीरे ऊब सी होने लगती है। तो बहुत सारे इलाके हैं जहां घनघोर बरसात होती है, तो आप अपने बारिश से जुड़े हुए अनुभव साझा करते रहिए। और जो आप जिन श्रोता ने चेरापूंजी से लिखा उनसे खास अनुरोध कि आप अपने अनुभव लिखिए। हाँ तो दोस्तों, हमने आपसे ये पूछा था कि संगीतकार का नाम मदन मोहन और फिल्म थी दुल्हन एक रात की, इसी फिल्म का गाना हमने अभी सुनवाया लता मंगेशकर की आवाज में, शब्दकार थे राजा मेहदी अली खां। और जब बात चलती है मदन मोहन की तो लगता है कि

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत. त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून

लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत, त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत, त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या, यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात.
राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून

0: हाय उत्कर्षा.
1: हॅलो गायत्री,
0: कशी आहेस तू? खूप दिवसाने भेटतोय आपण.
1: एकदम मस्त, तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे. आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली, कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस?
1: ओ अगं, ते तर आपल्याच शहरातलं ग.
0: अच्छा.
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो.
0: हो ना, अगदी खरं आहे.
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती.
0: ओ
1: तर मीही सहभागी झाले. आणि असंही, मी सिव्हिक सेन्स मला नागरिक शास्त्र शिकायला असल्यापासून पाळते.
0: ओ अच्छा अच्छा. आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप आठवण येते.
1: हो ग, मलाही.

0: तुला खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागली आहे. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलंही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीय.
1: हो ना ग,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
1: हो, त्यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
0: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
1: हो का?
0: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्यासारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
1: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल, मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसा आहेस? काय म्हणते पाऊस पाणी तुमच्याकडचं?
2: अरे काय उत्कर्षा, तू पण मजाक घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही, पण प्रदूषण खूप जास्त होत आहे सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
0: बरोबर आहे, पण तुझं फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करतं, म्हणजे स्वच्छता मोहिमा राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात, तर मला सांग तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतःसोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
2: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्त वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली, तर प्रेरणास्थान एक छोटंसं आहे. आम्ही

0: कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो, तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला तर इथे आलो, आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे, आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया. आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
1: मस्त. म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
0: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपल्या शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साईट्स, आणि जिथे लोकं वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे आपल्या शहरातले जे हिली रेंज आहेत, तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात. हिमायत बाग, जे की खूप आपले हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर तिथे लोक फिरायला पण येतात, पण खूप सारं कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्सची लेणी आहे, तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीचे जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
1: खूप छान. तर आताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात. तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का? आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
0: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात. जेव्हा आम्ही जातो तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचा आहे. तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्या सोबत जोडून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअप मध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा आहे तो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो, आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो. आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी 7 वाजता उठून कोणताही युवा येतोय, तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
1: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं, आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स राबवल्याच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का? की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
0: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय जेव्हा कॉलेजला असताना. इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं आहे कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फिअर होता, तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्समध्ये पार्टिसिपेट करतात, तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो, जेणेकरून त्यांना पण तो फिअर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्स घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधला कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीनअप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे, असे खूप सारे लोकांनी जेव्हा बघितलं, तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन, अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपर मध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतात, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतात, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत. तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
1: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आज

0: आजूबाजूची की त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
1: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाही आहे. कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात. त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे. जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
0: तुला काय वाटतं यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
1: फक्त एकच आहे की बिहेवियरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक, सगळे लोक आजकाल रील स्क्रॉल करतात, सिविक सेन्स बद्दल बोलतात, पण सिविक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देत आहेत रस्त्यावर किंवा पुडी खात फेकून देत आहेत तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल. पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचा.
0: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
1: याचं एक उदाहरण देईल मी. आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला. त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी. तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जुडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीनअप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकटलेली आहेच, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आहे आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आहे आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
0: मी असं लिहिलं होतं त्या पोस्ट मध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाही आहेत युवा वर्गातले लोक.
1: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शन मध्ये चाललेत.
0: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेव्हिअर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण आपण दिवसभरातून असं काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा सर्वांनीच आता आपला श्रोता वर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
1: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मॉन्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला विकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जात आहे सोबत, काही ना काही थोडं तरी प्लास्टिक वरतून खाली आणतात. जर प्लास्टिक वरतून खाली आलं तितकेच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात, दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही. इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळंचं सगळं प्लास्टिक खाली आणावं आणि तेच एक बिहेव्हिअर चेंज होऊ शकतं. आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
0: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आत्ता बोललो की तू स्वच्छता मोहिम राबवतोस त्याच्याबद्दल, त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस. तर वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं, तर याच्याबद्दल सांग थोडस काही.
1: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसऱ्या ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा, की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं, ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही त्यांच्या टीम कडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी की पूर्ण पाणी दिलं, किंवा डिविडिंग करायची आहे, पावसाळ्यात खूप जास्त गवत उगून जातात तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितकी मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिव्हायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे एक दोन वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं, तर आम्ही ते देत होतो की बॉटल्समध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्समध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर

0: अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केला आहे लालबिंदी नावाचा. मेन्स्युरल हायजीन आणि पॅड डिस्पोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतो. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमच्या आता वाचन क्लबला वर्ष झालंय, वर्षापेक्षा जास्त झालंय आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापलं पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, जे सगळे चांगले कपडे असतात आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही ते असेच फेकून देत असतो, तर ते प्रॉपर धुवून ड्रायक्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांमधून.
1: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला, काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
0: असा काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं, काहीतरी आयडिया घेऊन आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही लीडर्स घडवतोय, दॅट्स व्हॉट आय थिंक की तिथे एक आहे फ्युचर की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर तर तशी मी सगळ्यांची बघतोय आणि तोच एक फ्युचर गोल ठेवलाय सध्या की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाही आहे पण जितके पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील त्याच आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
1: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं, करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
0: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितले तर ते सगळे ग्रुपमधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये. तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
1: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्र मैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणीमध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.

0: धन्यवाद उत्कर्ष, तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं. आणि प्लास्टिक बॅग बँड डे ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच, पण ते योग्य पद्धतीने त्याचं नंतर डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे की योग्य ठिकाणी, जसं की ते डस्टबिनमध्ये पोचायला पाहिजे, कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्सवर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिनमध्ये त्याचं शेवट आहे तर तिथेच पोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.

0: त्याचं शेवट आहे तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद. आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बरं का.
2: हो ना ग. आणि आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
1: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
2: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, ऐका.

इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्ष चित्ते यांनी साधलेला संवाद आताच आपण युवावाणी या युवक मित्रांच्या कार्यक्रमामध्ये ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी संध्याकाळचे

0: तर मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे, आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय
1: बाय.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. अॅट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत. कार्यपद्धतीत बदल करावेत. साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरणसेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या. त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता.

येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणेपूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह

0: मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:53 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 to 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मूर्जी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही, तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलदगतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री

0: शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून दोन दोन तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशू रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर

0: नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 मध्ये प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आधार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामान अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सरकार सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण ऐकणार आहोत सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत सहकार चळवळीनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सहकार क्षेत्रानं शेतकरी महिला युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलं आहे.
3: तर शेतकरी बंधूंनो आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय हा सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या विविध योजना असा असून आणि या ज्या विविध योजना आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये श्री हेमंत जगताप यांना आपण आमंत्रित केलं आहे. जगताप सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
4: नमस्कार.
2: सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आम्हाला सांगताल की जागतिक सहकार दिनाचा इतिहास किंवा त्याची उद्दिष्ट आणि महत्व याविषयी आपण काय सांगाल.
4: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचा प्रसार प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता जागतिक सहकार दिवस म्हटलं तर त्याच्यासाठी असे काही फिक्स दिवस किंवा दिनांक असं नाही, परंतु एक सर्वसाधारणपणे जागतिक सहकार दिवस हा जुलै महिन्यामध्ये दर पहिला जो शनिवार असतो त्याचा पहिला शनिवार हा साजरा केला जातो. आता याचा जर का आपण थोडासा एक इतिहास पाहिला तर याच्यामध्ये 1923 मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ज्याला आपण आयसीए म्हणतो त्यांनी हा जागतिक स्तरावरती जागतिक सहकार दिन राबवण्यास सुरुवात केली होती आणि 1995 मध्ये युनायटेड नेशन्सने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघ आणि आयसीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जगभर चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आता यावर्षी जर का आपण पाहिलं तर यावर्षीची जी एक सहकाराची जी संकल्पना आहे याला मी म्हणतोय की कोऑपरेटिव्ह फॉर पीसफुल वर्ल्ड, म्हणजे काय तर शांततापूर्ण जगासाठी सहकार अशी यावर्षीची एक सहकाराची थीम किंवा आपण त्याला
2: घोषवाक्य म्हणूया आपण.
4: अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडासा हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये पहिलं म्हटलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर ज्या काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये

0: एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं
1: हे
0: हा एक
1: सगळ्यात महत्वाचं आहे.
0: अतिशय महत्वाचा पार्ट याच्यामधला. दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये जे काही ज्या असंख्य सहकारी संस्था आहेत, तर त्यांचं आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, या सर्वांच्या विकासामध्ये सहकाराचं महत्व अधोरेखित करणं हा पण याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. जसं की शेतकरी बघतो की ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी, तर त्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल, किंवा सर्वसमावेशक एखादा आपल्या विकासासाठी चालना द्यायची असेल, तर त्या दृष्टीनं सहकार दिन किंवा सहकारचं महत्व हे खूप महत्वपूर्ण होते. आता जसं मी सुरुवातीला पाहिलं की कुठलाही सहकार विभाग किंवा सहकार जर आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचा असेल, तर त्यासाठी काही मूलभूत तत्वे ठरवून दिली आहेत. याच्यामध्ये पहिलं तत्व म्हटलं तर एक स्वेच्छा व मुक्त सभासदत्व, म्हणजे कोणताही सभासद हा त्या सहकारामध्ये समाविष्ट होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये म्हटलं तर सहकारची अशी संकल्पना आहे किंवा एक तत्व, एक सदस्य एक मत, आणि लोकांनी लोकांसाठी एकत्रितरित्या येऊन केलेला त्या
1: प्रकल्प किंवा संकल्प आपण म्हणू शकतो.
0: अगदी बरोबर, लोकांनी एकत्रित येऊन केलेला त्या सहकारी याचा विकास, जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वसमावेशक फायदा होईल, या त्याच्या मागचं एक कारण आहे. आता जागतिक सहकार दिनाचं थोडंसं आपण जर का महत्व अधोरेखित करायचं म्हटलं, तर जसं की शेतकऱ्यांना बाजारपेठ असेल, कर्ज सुविधा असतील किंवा बियाणे असतील, हे इझिली त्यांना उपलब्ध करून देणं. दुसरं जर का आपण थोडस एक महत्वाच्या दृष्टीने गेलो, तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक विकास साधणं हे पण एक जागतिक सहकार दिनाचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, या सर्वांना सर्वसमावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे.
1: खूप छान पद्धतीने सर आपण जो की जागतिक सहकार दिनाचा इतिहास आहे, उद्दिष्ट किंवा तत्व महत्व आहे याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना आपण सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा असेल की महाराष्ट्रातील सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या विविध योजना या राबवल्या जातात?
0: शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी आहे, कारण की शेतकरी म्हणतो की मला कर्ज मुक्ती पाहिजे, तर सहकार विभागाचं मेन काम ते म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आताच आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासनाने जाहीर केली, तर ती सहकार विभागामार्फत राबवलेली आहे.
1: सर आताच आपण उल्लेख केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, याविषयी सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल.
0: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी यावर्षीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्याची आहे, आणि अंदाजे जे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता थोडस जर का या योजनेच्या आपण उद्दिष्टांविषयी जर का बघितलं किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्यायचं म्हटलं, तर जे शेतकरी त्यांचं 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज याच्यामध्ये माफ होणार आहे, आणि याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकीत असलेले पात्र पीक कर्ज विचारात घेतलेले शेतकरी होते यांचा पण याच्यामध्ये विचार घेतला जाणार आहे. ज्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी 1 टाइम सेटलमेंट, ज्याला आपण OTS म्हणतोय, अशा प्रकारची एक योजना आहे. आणि जे काही नियमित कर्ज फेड करणारे जे आपले शेतकरी आहेत, तर त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद पण या योजनेमध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडस अजून की पात्रतेचा जर का आपण विचार केला, तर महाराष्ट्रातील जे शेतकरी ते सर्व शेतकरी म्हणजे जे याच्यामध्ये बसतात, तर ते याच्यामध्ये पात्र तर आहेतच, पण पात्र बँकांकडून घेतलेले जे काही पीक कर्ज आहेत, तर ते पीक कर्ज त्या शेतकऱ्यांनी वेळेवरती फेडलेला आहे किंवा पाठीमागचा त्याचा थोडासा इतिहास यांचा पण आपण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. आणि शासनाने जे काही विहित केलेले जे काही अटीत, त्या अटीच्या पूर्ततेमध्ये जर का तो शेतकरी बसत असेल, तर त्यांना 2 लाखांपर्यंत शासनामार्फत त्याला अनुदान किंवा कर्जमाफी दिली जाणार आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रांचा जर का आपण विचार केला, तर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे, त्याचा 7-12 उतार असेल, 8 ज्याला आपण खाते उतार म्हणतो, बँक पासबुक असेल, पीक कर्ज खाते तपशील असेल, मोबाईल क्रमांक असेल, आणि शासनाने जे काही इतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितले, हे सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना लागणार आहे. आता योजनेचा मुख्य फायदा म्हटलं तर शेतकऱ्यावरती सध्याचा जो आर्थिक भार आलाय, तर तो आर्थिक भार नक्कीच या पीक कर्ज मुक्ती योजनेमुळे त्यांचा कमी होणार आहे. नव्याने पीक कर्ज घेण्यास त्यांना बँका मदत करण्यात किंवा ते कुठल्याही बँकेमध्ये जाऊ शकतात. शेती उत्पादनामध्ये जर का त्यांना गुंतवणूक करायची असेल, तर यासाठी चालना मिळणार आहे. आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची बळकटी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
1: सर आता ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना, याच्यामध्ये जो शेतजमीन आहे त्याचं आपण कशी क्रायटेरिया धरतो किंवा किती एकरापर्यंत शेतकऱ्यांना हे त्या जमिनीवरती कर्ज मिळतंय?
0: आता थोडस कर्जाचा विचार करण्यापेक्षा आपण शासनाने जे मर्यादा ठरवून दिली, म्हणजे एक एकर क्षेत्र आहे किंवा 2 एकर किंवा 5 एकर आहे, पण शासनाने त्याच्यामध्ये रक्कम

0: ठरवून दिलेले. आता समजा तुमच्या नावावरती 4 लाख रुपये कर्ज आहे ऑलरेडी असं गृहीत धरा, आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे. पण शासनाने जीआर मध्ये असं म्हटलंय की तुमच्याकडे जे 4 लाख रुपये कर्ज आहे, तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा, तरच उरलेले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. म्हणजे थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची मर्यादा याच्यामध्ये
1: मर्यादा घालण्यात आली आहे.
0: म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याची 50 लाखाचं कर्ज आहे, 60 लाखाचं कर्ज आहे, तर बाकीचे पैसे अगोदर भरला आणि मग 2 लाख रुपयाचं तुम्हाला
1: नवीन कर्ज मिळणार,
0: म्हणजे लाभ घेता येईल,
1: लाभ घेता येईल,
0: त्याच्यामध्ये कमी होईल. या व्यतिरिक्त मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत जे पीक कर्ज आहे ते पण एक सहकारी विभागाचंच कार्य आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतो की पॅक्स, प्रायमरी अॅग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज, यांचं बळकटीकरण करणं हे पण एक सहकारी विभागाचं एक योजना किंवा स्कीम आपण म्हटलं तरी चालेल. जे काही सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत, तर त्या उद्योगांना अर्थसहाय्य पुरवायचं असेल तर ते पण सहकार विभागामार्फतच प्रोव्हाइड केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की सध्याच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या एफपीओंचं बळकटीकरण करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पण सहकारी विभागामार्फतच केलं जातं. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की असंख्य साखर कारखाने आहेत, सूद गिरण्या आहेत किंवा दुग्ध संस्था आहेत की ज्या सहकार संबंधित आहेत, यांना पण मदत या सहकार विभागामार्फत केली जाते.
2: सर, आता सहकार विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये कोणतं महामंडळ हे कार्य करत आहे?
0: तर सहकार विभाग पाहिलं तर राज्याचा खूप मोठा विभाग आहे, आणि या दृष्टीनं राज्य स्तरावरती शासनाने 28 ऑगस्ट 2000 रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याची स्थापना केली, ज्याचं मुख्यालय हे पुणे येथे साखर संकुल या ठिकाणी. आता या महामंडळाला ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती, तेव्हा महामंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आली होती, ज्याला आपण एनबीएफसी म्हणतो. म्हणजे राज्यभरामध्ये जे काही साखर कारखाने आहेत, तर त्यांना कमी दराने एक कर्ज पुरवठा करणं हा सुरुवातीला महामंडळाचा उद्देश होता. आता सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली, तर या महामंडळाचं जे अधिकृत भाग भांडवल आहे, तर ते साधारणतः 100 कोटी असून त्यापैकी 51% वाटा हा राज्य शासनाचा आहे व 49% हा सहकारी संस्थांचा त्यामधील भाग आहे. महामंडळाची स्थापना ज्या उद्देशाने केली, त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश होता की राज्यभरामध्ये एखादा सहकारी प्रकल्प उभारायचा असेल किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं असेल किंवा त्याचं पुनर्वसन करायचं असेल, तर त्यांना अर्थसहाय्य करणं हा महामंडळाचा त्यामध्ये पहिला उद्देश होता. तसं मी मागाशी उल्लेख केला की नॉन बँकिंग फायनान्स म्हणून जर का कार्य करायचं असेल, तर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल किंवा अल्प मुदतीचं कर्ज असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल, हे त्या साखर कारखान्यांना किंवा इतर सहकारी संस्थांना उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश होता. आता थोडासा काळ बदललेला आहे, आता सध्याच्या काळामध्ये किंवा आताची जर का आपण वर्तमान काळातली स्थिती बघितली, तर महामंडळामार्फत असंख्य योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत.
1: सर, आता तुम्ही उल्लेख केलाच आहे महामंडळाच्या विविध योजनांबद्दल, माहिती आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल?
0: जसं मी मागाशी उल्लेख केला की सहकारसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे चांगल्या प्रकारे कार्य करत आहे, तर यामध्ये एक 4-5 किंवा 5-6 योजना आहेत. यामध्ये मी पहिला उल्लेख करेल की याच्यामध्ये कृषी निवेष्टा योजना म्हणून एक आहे, दुसरी एक अटल अर्थसहाय्य योजना आहे सहकारी संस्थांसाठी, त्यानंतर व्यवसाय भूमी कृषी प्रशिक्षण कार्यक्रम जे शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगल्या प्रमाणे राज्यभरामध्ये राबवतोय, सहकार प्रशिक्षण जे आपण सहकारी संस्था असतील, पॅक्स असतील, जे काही पतसंस्था असतील
1: त्यांच्यासाठी
0: यांच्यासाठी आपण राबवतोय. त्यानंतर एक कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून पण एक योजना आहे की ज्याच्या मार्फत जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे डीपीआर बनवायचे असतील, तर त्यांचे बनवण्याचं काम हे महामंडळामार्फत रास्तदारामध्ये बनवलं जातं. आणि सध्या एक जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना ही एक आहे, ते पण आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते.
1: सर, सर्वात आधी तुम्ही एक योजनेचा उल्लेख केला, कृषी निविष्ठा योजना, याबद्दल आपण सांगताल?
0: आता ही कृषी निविष्ठा योजना म्हटलं की आपल्याला माहिती की शेतकरी दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे खत. आता सध्याच्या काळामध्ये आपण तोच बघतो की कारण पावसाळ्याचा सीझन आहे, खरीपाचा सीझन आहे, खत मिळतंय किंवा कमी प्रमाणात मिळतंय, शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी किंवा तक्रार आहेत. आता आम्ही जे कृषी निविष्ठा विभागामार्फत कार्य करतोय, तर हे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी कार्य करत नसून हे आम्ही जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा संस्था आहे,
1: शेतकरी समूह किंवा गट शेती म्हणूया आपण,
0: जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणलं की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट, ज्या काही सहकारी संस्था की ज्याच्यामध्ये असंख्य शेतकरी एकत्रित तिथे बनवलेला तो समूह आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही या विभागामार्फत कार्य करतोय. आता याचा उद्देश काय, याचा मेन काय आहे की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत एक आरसीएफ, इफको आणि क्रुपको ज्या मेन खत पुरवठादार
1: कंपन्या
0: आहेत, तर त्यांची स्टेट लेवलची अधिकृत डीलरशिप घेतली आणि या कंपन्यांचं महामंडळामार्फत आम्ही युरिया असेल, डीएपी असेल किंवा

0: कॉम्प्लेक्स असेल किंवा 10-20-20 असेल, 12-32-16 असेल, 20-20-13 असेल, सुफल असेल, हे सर्व प्रकारची जी खत आहेत हे आम्ही रास्त दरामध्ये या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा समूहांना आम्ही प्रोव्हाइड करतोय. ज्याच्यामुळे काय होते की एखादी युरियाची बॅग मार्केटमध्ये समजा का 300 रुपयाला असेल, तर महामंडळामार्फत या कंपन्यांमार्फत जी काही त्यांची प्राइस ठरलेली त्याच्या फक्त 1-2 रुपया जास्तीचं घेऊन आपण कमी दरामध्ये या सर्व खत पुरवठा शेतकरी उत्पादक कंपन्यांना करतोय.
1: म्हणजे खूपच चांगली अशी योजना आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. निविष्ठा या जमा करताना त्यांना खरंच ही योजना उपयोगी पडत असेल. पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण आपल्या शेतकऱ्यांना सुचवू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा घ्यावा. सर, आता पुढचा प्रश्न हा आहे की सहकार विभागामार्फत सहकार प्रशिक्षण ही योजना नेमकी काय आहे?
0: तर सहकार प्रशिक्षण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की कुठलंही क्षेत्र जर का चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची
1: कार्यान्वित करायचं असेल,
0: विकास करायचा असेल, तर प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण घेणे
1: खूप महत्वाचं आहे.
0: काळाची गरजच आहे. कारण कुठलाही व्यक्ती किती म्हटलं की मी मोठा झालं तर प्रशिक्षणाशिवाय तो पुढे त्याचा विकास होऊ शकत नाही. या दृष्टीनं राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत किंवा काही कारखाने आहेत, काही दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था आहेत, या सर्वांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सहकार प्रशिक्षण हे रास्त दरामध्ये दिलं जातं. आता याच्या माटे मागे पाहिलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे तर त्याचं कलम 24 अनुसार सहकारी संस्था जेवढ्या राज्यभरामध्ये आहेत त्या प्रत्येकाला प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीनेच दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.
1: म्हणजे नुकतीच त्याची सुरुवात झाली आहे.
0: अगदी बरोबर. आता अशा महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासारख्या जवळपास राज्यभरामध्ये 11-12 प्रशिक्षण संस्था आहेत. आता हे राज्य शासनाचंच महामंडळ असल्यामुळे आणि राज्याचे सहकार मंत्री त्याचे अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सहकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण राबवतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत, या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असू. थोडस मी याच्यामध्ये विषयांवरती जाईल कारण सहकार विभाग हा अनेक विषयांच्या संबंधित आहे. हे जे प्रशिक्षण आपण त्या सहकारी संस्थांना देतोय तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण ज्या काही समजा नागरी सहकारी पतसंस्था आहेत तर त्याच्यामध्ये आपण साध्य होतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ज्याला आपण, किंवा सुधारित आर्थिक मापदंड असतील, थकीत कर्ज वसूल कसं करायचं हा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे, परत ALM व्यवस्थापन असेल, शासनाची कर्ज परतफेडच्या योजना असतील, या सर्वांचं आपण अंतर्भूत करून या योजनामध्ये त्यांना सविस्तररित्या माहिती देत असू. समजा एखादी दुग्ध सहकारी संस्था आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, जनावरांची पैदास कशा प्रकारे करायची, दुधाची गुणवत्ता वाढ करायची असेल तर ते कशा प्रकारे करायचं, सगळ्यात त्यांना भेडसावणारी समस्या ते म्हणजे लेखापरीक्षण, तर ते लेखापरीक्षण कशा प्रकारे करायचे, अशा नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आणि भविष्यामध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता, AIचा वापर असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल, या सर्वांचा समावेश करून आपण या सहकारी संस्थांना चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने प्रशिक्षण देण्याचा
1: प्रयत्न करतो. एखादी संस्था जेव्हा कार्यान्वित होते त्या म्हणजे प्रत्येक विभागाचं रितसर हे प्रशिक्षण हे प्रत्येकाला दिलं जातंय किंवा हे प्रत्येक जण हे घेत आहेत. सर, आता सहकाराची जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे?
0: आता आपण बघतोय की राज्यभरामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे. या वाढत चाललेल्या उत्पादनाला एक उत्तम रीत्या चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा मार्केट पाहिजे असेल तर पिकलेला माल असेल किंवा धान्याचं साठवणूक करणं हे काळाची गरज आहे. ज्याला आपण गोदाम म्हणतो की सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो परिचित शब्द आहे तो म्हणजे गोदाम व्यवस्थापन. आणि धान्य साठवणूक योजना जी आहे ती गोदामाशी संबंधित आहे की ज्या काही देशामध्ये जे काही प्रायमरी ऍग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत, तर त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सहकार से समृद्धी याच्या अंतर्गत हे आपण वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीमची आपण अंमलबजावणी राज्यभरामध्ये करतोय. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला जो शेतमाल आहे त्याचं जर का धान्याचं मालाचं जर का साठवणूक किंवा स्टोरेज करायचं असेल तर त्या दृष्टीनं हे गोदाम व्यवस्थापना संकल्पना आलेली आहे. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय करतोय की राज्यामधील ज्या काही विविध सेवा किंवा सहकारी संस्था आहेत त्यांना गोदाम बांधणी प्रकल्पासंदर्भातील आवश्यक ते तांत्रिक व बांधकाम विषयक ज्ञान देण्याचं काम आपण महामंडळामार्फत करतोय. यामध्ये काय सुरुवातीला महामंडळाचा एक तांत्रिक अधिकारी असतो, तर तो तांत्रिक अधिकारी त्या बांधकामाच्या जागेची स्थळ पाहणी करतो आणि WDRA ने जे काही निर्मित केलेले मापदंड आहेत, जे गोदाम उभारणीसाठी जे काही अंदाजपत्रक असतं, तर त्या अंदाजपत्रकाची महामंडळामार्फत पाहणी केली जाते आणि नंतर त्याला तांत्रिक मान्यता किंवा त्याला आपण टेक्निकल सँक्शन म्हणतो, तर ते टेक्निकल सँक्शन महामंडळामार्फत दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये गोदामाचं ज्यावेळी बांधकाम सुरू होतं

0: गोदामाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महामंडळातील उपव्यवस्थापक अभियांत्रिकी यांच्यामार्फत एक पाहणी केली जाते आणि त्यांना नंतर परत तांत्रिक तपासणीनंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपण त्याला म्हणतो आणि मग त्या याचं चार टप्प्यामध्ये पुढे बांधकाम सुरू होतं. आता याच्यामध्ये काय आपण बघतो की राज्यभरामध्ये जे काही गोदाम उभारणी केली जाते तर त्याला जवळपास काही वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. याच्यामध्ये सर्वांच्या परिचित आता सध्या एक राज्यभरामध्ये प्रोजेक्ट राबवला जातोय तो म्हणजे स्मार्ट प्रकल्प, ज्याला आपण म्हणतो की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना, याच्या अंतर्गत आपण 60% त्या गोदामासाठी अनुदान देतोय. दुसरा एक आहे की कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना, याच्यामध्ये आपण 33.33% अनुदान देतोय. आणि आता जे आपण म्हणतोय की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना, याच्यामध्ये आपण 4% व्याज दराने त्यांना त्या वेअरहाऊससाठी किंवा गोदामासाठी मदत करतोय. आणि शेवटचं काय की कृषी पायाभूत सुविधा एआयएफ ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, याच्या अंतर्गत आपण 3% त्या गोदामाच्या व्याजामध्ये सूट देऊन ह्या योजनेमध्ये त्यांना मदत करतो शेतकऱ्यांसाठी.
1: म्हणजे खूप छान पद्धतीने ही जी धान्य साठवणूक योजना आहे ही कार्य करते आहे. सर, आता महामंडळामार्फत आताच आपण उल्लेख केला होता की कृषी विभाग प्रशिक्षण योजना, नेमकी ही योजना काय आहे?
0: आता शेतकऱ्यांना जर का चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावरती उभं राहायचं असेल तर कृषी हा सहकाराबरोबरच अत्यंत महत्वाचा त्यांच्याकडे विषय आहे. आता कृषी विभागांतर्गत आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतो तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ ही आपल्या राज्याच्या कृषी विभागाची एक अधिसूचित केलेली स्टेट लेवलची संस्था आहे. ही कृषी विभागाची पण आहे, ही नाबार्डची पण आहे, याच्या व्यतिरिक्त एक मॅग्नेट प्रकल्प आहे, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प, तर त्याची पण एक स्टेट लेवलची नोडल एजन्सी म्हणून महामंडळ कार्य करते. या व्यतिरिक्त एक आत्मा संस्था आहे, तर त्या आत्मा अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, तर त्याची पण महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाची एक नाम निर्देशित केली महामंडळ एक संस्था आहे. या व्यतिरिक्त पुण्या आपण बघतोय की आपण एक स्मार्ट योजना आहे, स्मार्ट योजनेमध्ये पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम हे महामंडळ घेत असतं. आता महामंडळ हे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना याच्यामध्ये आपण काही नाविन्यपूर्ण विषय ठेवलेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये आम्ही बघतोय की संरक्षित शेती, त्याला आपण शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस व्यवस्थापन म्हणतोय, की एखाद्या शेतकऱ्याला राज्यभरामध्ये शेडनेट हाऊस किंवा पॉलिहाऊस करायचं असेल तर महामंडळाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते प्रमाणपत्र शेतकऱ्याने कृषी विभागाला जोपर्यंत तो सादर करत नाही तोपर्यंत त्याला अनुदान मिळत नाही. म्हणजे त्याला तांत्रिक ज्ञान घेऊनच तो प्रकल्प करायचा आहे. या दृष्टीनं हे महामंडळाचं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असेल, हायड्रोपोनिक्स असेल, सोलर डिहायड्रेशन असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, फळे व भाजीपाला निर्यात व्यवस्थापन असेल, मधुमक्षिका पालन असेल, कृषी पर्यटन असेल, अशा असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपण महामंडळामार्फत शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये आणि किफायतशीर किमतीमध्ये त्यांना देत असतो.
1: सर, याच बरोबरीनं महामंडळामार्फत सहकारी संस्था यांच्यासाठी राबवणारी अटल अर्थसहाय्य योजना, याविषयी आपण काय सांगाल?
0: ही एक अत्यंत महत्वाची योजना आहे. ही दिनांक 2 जानेवारी 2019 शासन निर्णयान्वये ही योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी साधारणतः त्या काळामध्ये शासनाने 490 कोटी म्हणजे जवळपास आपण 500 कोटी त्याच्यासाठी तरतूद केलेली होती. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की ज्या काही सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय त्यांनी सुरू करून त्यांचे ते प्रकल्प कार्यान्वित केले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणे हे आपल्याला गरजेचं होतं. त्याबरोबरच जो काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तर ते पिकवलेले शेतमाल प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं हाही या योजनेचा एक महत्वाचा भाग होता. आता थोडस एक अर्थसहाय्याचं जर का आपण स्वरूप बघितलं या योजनेचं म्हणजे याच्यामध्ये किती
1: महत्वाचा मुद्दा आहे
0: शेतकऱ्यांच्या दृष्टीने. आता याच्यामध्ये समजा एखाद्या सहकारी संस्थेने जर का प्रकल्प उभारायचा असेल तर यासाठी शासनाने अनुदानासाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये ठेवलेली होती. आणि आपले जे काही विदर्भातले एक जिल्हे गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्ह्या गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्याकरता त्यांनी प्रकल्पाची मर्यादा ठेवली होती 40 लाख रुपये म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी 20 लाख आणि त्या नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी 40 लाख. आता याचे अनुदानाचे टप्पे कसे केले होते हे जे टोटल अनुदान आहे तर ते अनुदान मिळताना त्या जी काही संस्था आहे त्या संस्थेचा स्वनिधी 12.5%, कर्ज 12.5% आणि अनुदानाची रक्कम 75%. समजा त्यांना आपण 20 लाख रुपये आपण प्रकल्प सँक्शन केलं आहे तर 20 लाखापैकी 15 लाख रुपये त्यांना अनुदान मिळणार आहेत.
1: म्हणजे फक्त 5 लाख रुपये हे त्यांना
0: 5 लाखामध्ये पण स्वनिधी फक्त 2.5 लाख आहे आणि त्यांना 2.5 लाख रुपये आम्हीच त्यांना कर्ज म्हणून हे करणार आहे महामंडळामार्फतच. म्हणजे त्यांना फक्त स्वतः जवळचे फक्त 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. या दृष्टीने अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. आता याच्यामध्ये अटल अर्थसहाय्य योजनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत त्यांना कृषीच्या संबंधित जे काही प्रकल्प करायचे आहेत त्या दृष्टीने आपण अटल अर्थसहाय्य योजना आहे. आपण सध्या ती योजना सुरू आहे किंवा प्रगतीपथावर आहे, या राज्यभरामध्ये असंख्य संस्थांनी याच्यामध्ये सहभाग

0: नोंदवलेला आहे.
1: सर, जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण सहकार दिनानिमित्त काय संदेश द्याल?
0: जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सहकाराचं जे तत्व आहे, त्या सहकाराचं तत्व असं आहे की एक व्यक्ती एक मत. म्हणजे सहकार ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून एक लोकशाही, विश्वास, समानता आणि परस्पर सहकार्य यावर आधारित जीवन पद्धती आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक, हाच खरा सहकाराचा मूल मंत्र आहे जो समाजाला समृद्धी, स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. तर राज्यभरामध्ये आपलं महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकारचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य बनला, शेतकरी हा चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलाम आणि सफलम होऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक

0: सहकाराचं मूल मंत्र आहे जो समाजाला समृद्धी स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. तर राज्यभरामध्ये आपलं महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकारचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचलेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य बनला, शेतकरी चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलमाने सफलम होऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम ऐकला. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर होणारे परिणाम, आणि संध्याकाळी 7:30 ऐकूया माझा आवार माझा शिवार या प्रसारणात दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर नरेंद्र करंबेळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. बरं, श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये. याच वेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।

0: श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. उमा

0: रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेगा.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार

0: जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.